आखा को नशा होया मती राखन धोखा आखा को नशा होया मती राखन धोखा शंका लाग्यो आखै माछा शंका लाग्यो आखै माछा केही खराबी आखा हजूर को गुलाबी गुलाबी आखा हजूर